जाके कर्म नाही तर्म नाही नाही सुच माला शिव जोध कन्नो बुद्ध पाई सदगुरु रखवाला जाके बरत नाही नेम नाही नाही बकबाई गात अवद की चिंत नाही सदगुरु फरमाई जाके आस नाही निराश नाही चित सुरत समझाई तंत कौ परम तंत मिलिया नानका बुद्ध पाई प्रभाती महला पहला ताका कहिया दर प्रवान बिख अमृत दुसम कर जान क्या कहिए सर्वे रहया समाय जोग।